0: कोट कथ कथ कथी कोटि कोट कोट
1: देदा देले दे थक पाहे जुगा जुगंतर खाही खाहे
0: हुक्मे हुक्मे चलाहे राहु नानक बिगसे बे।